गाड़ी में हमें वन इधे कड़ी 30 मिनट हिंगा फकुरी अम्मी दा शोग मिस्टेक क्या देना नू कुरी दो जहाल देने बीटीएस के इनटू द सन टिकोलन देन की वेंटी बुनी नेते देन जहाल दे बल चोरी चोरी जब नजरे मिली ए आ मैं हर वीगो ते की इनटू द सन शाहु अच्छे होनी नू बैक को इहम वेगिंग एलवा नू फिर नू एलवा ए बैक इहम एलवा जहाल देने गे देन जहाल दे बोरेगा आ देम मियो ती अनकस इतुरु मैसेज ಕಿಯಾಲ ದೇನೈ ಶಹು ಕಿನತ ಹಾಲ ಹುವಾಲ್ ಜಹಾಲ ದೀ ಬಲ ಅಶ್ವಾಗೆ ರಾಳು ತಂ ಇಂದೆಜ್ಜೆಯ ಎಲವ ಅದಿವೆ ಶ್ರೀತಿಗೆ ಲವೆಂ ಹೆಂ ಹೀವಣಿ ರಾಳು ತದ್ದು ಎಸ್ ಎಲವೆ ಬೇ ಮಿದೆ ಲೋ ಜಹಾಲ್ ದಿ ಫನಕಸ್ ಪದ್ದು ಕೊಲ್ಲಾಣ ಮೀ ಎಹುನ್ ತೆರಿನ್ನ ಫುರ್ಸತ ಬೆ ಶೋಗ ಬ್ಯಾವೆರಿ ವೇಲ ಅವಾಹಕ ದಕ್ಕಾಲ ಲವೆ ಕ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಕೊಲ್ಲುಂಗೆ DFM 91 ಮೀ ಪೇಜ ಮೆಸೇಜ್ ಕೊಲ್ಲಾನಿ PSM ಎ ಆಮೆ ದ್ವೆರ್ಕೋ